तारे साधार मनै तरै तारे गुरसिख मनै नानक भवे न पिख ऐसा नाम निरंजन होए जे को मन जाने मन कोय पंच प्रवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोह है दार राजान

अपेहवे नमास्तंग जनमे नमास्तंग सुभमे नमो सर्व गौणे नमो सर्व पहुणे नमो सर्व रंगे नमो सर्व पंगे नमो काल काले नमस्तस दयाले नमास्तंग अवर्णे नमास्तंग अवर्णे नमास्तंग जरारंग नमास्तंग ऋतारंग नमो सर्व तंदे नमोस्त अबंधे नमास्तंग निर्साके नमास्तंग निर्वाके नमास्तंग रहीमे नमास्तंग क्रीमे नमास्तंग अनंते नमास्तंग महंते

अकर्मं अपर्मं अगंजेले खे प्रजांग प्रयाशंद नमाहतर प्रणामे समाहतर प्रणासे अगंजल नामे समाहतर निवासे निकामं बेपुते समाहतर स्वरूपे कुकर्मं प्रणासि सुधर्मं बेपुते सदा सचिदानंद सतरंग प्रणासि करीमल करिंदा समाहतर निवासी

बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे बाहे।